0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: അടുത്ത പരിപാടി ഹിന്ദി പാഠം അല്പസമയത്തിനുള്ളിൽ.
4: ആകാശവാണി, സമയം 5 മണി. ഇപ്പോൾ ഹിന്ദി പാഠം പഠിപ്പിക്കുന്നത് തിരുവല്ലം ക്രൈസ്റ്റ് നഗർ സ്കൂളിലെ ഹിന്ദി അധ്യാപിക സ്മിത എസ് വി, പഠിക്കുന്നത് അർപ്പിത ഡി ചൈതന്യ മോഹൻ.
5: नमस्ते बिच्चो.
6: नमस्ते देविका जी.
5: आप सब कैसे हो?
6: हम ठीक है.
5: ठीक है बिच्चो, पिछले कक्षा में हमने क्या क्या पढ़ा? अर्पिता आप बताइए.
6: पिछले कक्षा में हमने अमृतलाल वेंगर द्वारा रचित रेन बसेरे नामक एक यात्रावृत्त बाकी भाग पढ़ा.
5: ठीक है, उसमें दो सवाल था. पहला सवाल ये है, ऐसा लगता था मानो एक रात कभी खत्म ही नहीं होगी, लेखक को क्यों ऐसा लगता था? चैतन्य आप बताइए.
6: रात में पागल आदमी उन्हें लगातार डराता और धमकाता रहा, उन्हें किसी की मदद नहीं मिली और वह असह्य महसूस कर रहे थे, जिससे रात बहुत लंबी लग रही थी.
5: शाबाश चैतन्य. अभी और एक सवाल है, किताबें उसने खोल कर देखी, फिर जोम की त्योम वापस रख दी, यहाँ अपरिचित व्यक्ति का कौन सा मनोभाव प्रकट होता है? अर्पिता आप बताइए.
6: जी, किताबें उस अपरिचित व्यक्ति पुस्तकों का आदर करने वाला था.
5: ठीक है शाबाश अर्पिता. अभी पाठभाग की ओर देख लीजिए. मैंने कहा मैं शिक्षक था, बच्चों को पढ़ाता था, रिटायर हो गया हूँ. मेरी आवाज स्थिर थी लेकिन अंदर ही अंदर मैं डरा हुआ था. वह चुप रहा, मानो कहीं खो गया हो, मानो कुछ याद कर रहा हो, मानो उसके भीतर कुछ आलोटित हो रहा हो. कुछ क्षण तक मुझे एक तक देखते रहे के बाद बोला, अच्छा सो जाओ. मैं फिर से लेकर पांव तक उठकर सो गया. सोचा शायद अब वह चला जाए. അപ്പൊ അദ്ദേഹം വന്നു, പഞ്ചിലെ സാധനങ്ങളെല്ലാം വലിച്ചെറിഞ്ഞു. പക്ഷേ പുസ്തകങ്ങൾ മാത്രം അദ്ദേഹം വലിച്ചെറിഞ്ഞില്ല, തിരിച്ച് സഞ്ചിക്കുള്ളിൽ വെക്കുകയും ചോട്ടുവിനോട് പേരെന്താണെന്നും നമ്മുടെ ഓദറിനോട് എന്താണ് ചെയ്യുന്നതെന്നും ചോദിച്ചതായിട്ടാണ് നമ്മൾ കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ പഠിച്ചത്. അപ്പൊ ഇപ്പോ മെയിനെ കഹാ. അപ്പൊ അദ്ദേഹം പറഞ്ഞു, മെയിം ശിക്ഷകുഹു, ഞാൻ അധ്യാപകനായിരുന്നു, ബച്ചും കോ പടാത്ത കുട്ടികളെ പഠിപ്പിച്ചിരുന്നു, അപ്പൊ റിട്ടയർ ഹോ ചുക്കാഹ, ഞാനിപ്പോ റിട്ടയറായി. മേരി ആവാസ് തീർത്ഥി ലേക്കിൻ അന്തർ ഹി അന്തർ മെയിം ഡരാത്ത. അപ്പൊ വളരെ ബോൾഡായിട്ട് പറയാൻ ശ്രമിക്കുകയാണ്, പക്ഷെ ഉള്ളിന്റെ ഉള്ളിൽ അദ്ദേഹത്തിന് ഭയങ്കര പേടിയാണ്. കാരണം മനസ്സിലായി അദ്ദേഹത്തിന് എന്തോ പ്രശ്നമുള്ള ആളാണ് തന്റെ മുന്നിൽ നിൽക്കുന്നത്.

0: വരയ്ക്കുന്നു.
1: കാവ്യാഞ്ജലിയിൽ കേട്ടത് എൻ വി കൃഷ്ണവാര്യരുടെ കവിത ഭാരതപ്പുഴ. ആലാപനം മുഖത്തല തുളസീധരൻ. സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 19 മിനിറ്റും 47 സെക്കൻഡും. ഇനി 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ ഡൽഹി റിലേ. തുടർന്ന് പ്രാദേശിക വാർത്തകൾ തിരുവനന്തപുരം റിലേ.
2: ഇയം ആകാശവാണി. സമ്പ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം. പ്രവാചകഃ ജതിന ശർമ്മ. ആദൌ മുഖ്യ വാർത്താഃ. ഭാരത ഇറ്റലി ദേശൌ വ്യാപാര നിവേശ ആപൂർത്തി ശൃംഖലാം സുദൃഢീകർത്തും ഭാരത മധ്യ പൂർവ യൂറോപ് ആർത്ഥിക വീഥേഹ ഉത്തരോത്തര വികാസാർത്ഥം പരസ്പരം സഹമതിം പ്രകടിതവന്തൌ. സർവകാരേണ കസ്യാപി സൗന്ദര്യ പ്രസാധനോത്പാദനസ്യ സൂചികാ ഭേഷജത്വേന പ്രയോഗഃ ഉപഭോക്തൃഭ്യഃ വിശേഷജ്ഞേഭ്യഃ അഥവാ സൗന്ദര്യ ചികിത്സാലയേഭ്യഃ സർവഥാ നിഷേധിതം. സ്വാസ്ഥ്യസേവാ മഹാനിദേശാലയേന ഇബോള സംക്രമണേന പ്രഭാവിതദേശേഭ്യഃ ആഗച്ഛദ്ഭ്യഃ അഥവാ പാരഗമനം കുറുവദ്ഭ്യഃ യാത്രിണാം കൃതേ കശ്ചന വിശേഷ സ്വാസ്ഥ്യ പരാമർശഃ പ്രസാരിതഃ. തമിഴ്നാടുരാജ്യേ മുഖ്യമന്ത്രിണഃ സി ജോസേഫ് വിജയസ്യ നേതൃത്വയുതെ മന്ത്രിമണ്ഡലെ ദ്വാത്രിംശത് ജനാഃ സമ്മിലിതാഃ യേഷു ചതസ്രഃ മഹിളാമന്ത്രിണഃ സന്തി. അപി ച IPL ക്രിക്കറ്റ് സ്പർദ്ധായാം അദ്യ സായം അഹമ്മദാബാദ് നഗരെ ഗുജറാത്ത് ടൈറ്റൻസ് തഥാ ചെന്നൈ സൂപ്പർ കിങ്സ് ദലയോഃ മധ്യേ പ്രതിസ്പർദ്ധാ ഭവിഷ്യതി. അഥ വാർത്താഃ വിശദീകൃത്യ. ഭാരത ഇറ്റലി ദേശൌ വ്യാപാര നിവേശ ആപൂർത്തി ശൃംഖലാം സുദൃഢീകർത്തും ഭാരത മധ്യപൂർവ യൂറോപ് ആർത്ഥിക വീഥേഹ ഉത്തരോത്തര വികാസാർത്ഥം പരസ്പരം സഹമതിം പ്രകടിതവന്തൌ. एकस्मिन् संयुक्त वक्तव्ये भारतस्य प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी तथा च तस्य इटली समकक्षीया जॉर्जिया मेलोनी इत्येतौ भारत मध्य पूर्व यूरोप आर्थिक कॉरिडोर इत्यत्र सहकार्याय स्वकीय प्रतिबद्धतां ज्ञापितवन्तौ. अस्याः परियोजनायाः भूरिशः प्रशंसां कुर्वन्तौ उभौ नेतारौ ऐषमः 26,000+ अस्य उपक्रमस्य प्रगतये IMEC मन्त्रिस्तरीयगोष्ठ्याः प्रथमायोजने दृढपदक्षेपं स्वीकर्तुं प्रोत्साहितवन्तौ. रोमनगरे प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह आयोजिते संयुक्तसंवाददातृसम्मेलने इटलीदेशस्य प्रधानमन्त्री जॉर्जिया मेलोनी IMEC इत्येतं यूरोप मध्यपूर्व भारतदेशान् संयोजयितुं कश्चन महान् आर्थिकसम्पर्कमार्गः वर्तते इति वर्णितवती. तया प्रोक्तं यदस्मिन् व्यापार निवेश आपूर्ति श्रृङ्खला स्थैर्यं दृढीकर्तुं महत् सामर्थ्यं वर्तते. मेलोनी इत्येषा अवोचत् यत् क्षेत्रीयान्तरसम्पर्कस्य सुदृढीकरणार्थं सर्वोपरि प्राथमिकता अस्ति तथा च उभावपि देशौ अस्य वीथिमार्गस्य विकासं दृढतया समर्थयतः. उभावपि प्रधानमन्त्रिणौ पुनरपि प्रोक्तवन्तौ यत् नवोन्मेषः विज्ञानं प्रौद्योगिकी च भारत इटली देशयोः मूलाधाराः सन्ति. अत्रावसरे प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी प्रोक्तवान् यत् इटली देशः स्वस्य विशिष्टाभिकल्पनायै सूक्ष्मता कौशलाय च विश्वविश्रुतोऽस्ति. अपरत्र भारतस्य ख्यातिः विशालतायै प्रतिभायै सुलभ नवोन्मेषाय च वर्तते.
3: हमने हमारी भावी साझेदारी को और सशक्त बनाने के लिए विस्तृत रूप से चर्चा की. भारत इटली जॉइंट स्ट्रेटेजिक एक्शन प्लान 2025-2029 हमारी साझेदारी को एक प्रैक्टिकल और फ्यूचरिस्टिक ढांचा प्रदान करता है. हम इस पर समयबद्ध तरीके से आगे बढ़ रहे हैं. हमारे साझा प्रयासों में द्विपक्षीय व्यापार 20 बिलियन यूरो के लक्ष्य की ओर तेजी से बढ़ रहा है.
2: सर्वकारेण प्रोक्तं यत् कस्यापि सौन्दर्य प्रसाधनोत्पादनस्य सूचिका भेषजत्वेन प्रयोगः उपभोक्तृभ्यः विशेषज्ञेभ्यः अथवा सौन्दर्य चिकित्सालयेभ्यः सर्वथा निषिद्धो वर्तते। केन्द्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेन स्पष्टीकृतं यत् प्रसाधन सामग्र्यः केवलं मानव शरीरे घर्षणाय सेचनाय प्रोक्षणाय अथवा विकिरणाय च उद्दिष्टाः सन्ति। संघटनेन प्रोक्तं यत् विक्रयण वितरणार्थं प्रसाधनानां निर्माणं तथा च आयात प्रक्रिया प्रसाधन नियम 20/20 इत्यस्य प्रावधानैः नियन्त्रिता भवति। CDSCO इत्यनेन दृढीकृतं यत् प्रसाधनोत्पन्नेषु प्रतिबंधित तत्वानां उपयोगः नामपत्रे भ्रामकोक्तिः संक्रमणोपचारार्थं सौन्दर्य प्रसाधनानां प्रयोगः तथा च सूचिका भेषज माध्यमेन एतेषाम् अनुप्रयोगः औषध तथा प्रसाधन अधिनियमन नियमानां गंभीरं उल्लंघनं मन्यते, यस्य कृते दंडविधानं निश्चितं वर्तते। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ newsonair चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। स्वास्थ्य सेवा महानिदेशालयेन इबोला संक्रमणेन प्रभावितेभ्यः देशेभ्यः आगम्यमानानां अथवा तन्मार्गेण गच्छतां यात्रिणां कृते कश्चन विशेष स्वास्थ्य परामर्शः प्रसारितः। स्वास्थ्य परामर्शानुसारं ये यात्रिणः कांगो प्रजातांत्रिक गणराज्यं युगांडा तथा दक्षिण सुडान सदृशेषु उच्च संकट युक्तेषु देशेषु भ्रमणं कृतवन्तः तथा च येषु ज्वरः शिरोवेदना पीडा अनिर्धारित रक्तस्रावः वमनं चेत्यादीनि लक्षणानि दृश्यन्ते ते सद्य एव चिकित्सकीय सहायतां प्राप्तुं साग्रहं सूचिताः सन्ति। महानिदेशालयेन यात्रिणः अपि सचेतिताः यत् ये केऽपि शंकितस्य अथवा पुष्टीकृतस्य इबोला संक्रमितस्य रक्तेन शरीरद्रवेण वा सह प्रत्यक्ष सम्पर्कं स्थापितवन्तः तैः प्रवास निर्गमन प्रक्रियायाः पूर्वमेव विमानपत्तन स्वास्थ्याधिकारिणे अथवा स्वास्थ्यपटलस्य पुरतः अनिवार्यरूपेण विवरणं प्रदातव्यम्। तमिलनाडुराज्ये जोसेफ विजयस्य नेतृत्वे शासनेन अद्य स्वमन्त्रिसभायाः विस्तारः कृतः, येन राज्य संयुक्तमन्त्रिसभायाः निर्माणस्य मार्गः प्रशस्तः। कांग्रेसदलस्य द्वाभ्यां सह 23 नूतनमन्त्रिणः मन्त्रिमण्डले समाविष्टाः। अनेन नूतनेन विस्तारेण मन्त्रिमण्डलस्य संख्या 32 यावद् वर्धिता, यस्मिन् मुख्यमंत्री सी जोसेफ विजयः अपि अन्तर्भवति। कांग्रेस दलम् अधुना प्रायः 6 दशकानाम् अनन्तरं राज्य मन्त्रिसभां प्रति प्रत्यागतः अस्ति। 77-900 परं प्रथमवारं एतत् राष्ट्रियदलं तमिलनाडुराज्यस्य मन्त्रिमण्डले प्रतिनिधित्वं प्राप्नोति। नवविस्तारितमन्त्रिसभायां चतस्रः महिला मन्त्रिणः अपि सन्ति। केरल विधानसभायाः नवगठितस्य प्रथमसम्मेलनस्य आरम्भः अद्य तिरुवनन्तपुरं नगरे अभवत्। जी सुधाकरन् इत्येषः नवनिर्वाचितान् सदस्यान् शपथं प्रदत्तवान्। अध्यक्षपदस्य निर्वाचनं श्वः भविष्यति। सत्तारूढेन UDF इत्यनेन तिरुवञ्चूर राधाकृष्णन् इत्येषः तस्मै पदाय नामाङ्कितः। विधानसभायां भाजपादलस्य 3 सदस्याः सन्ति, अतः स्पर्धात्मक निर्वाचनस्य अपेक्षा वर्तते। बी गोपकुमारः तस्य दलस्य अभ्यर्थी रूपेण घोषितः अस्ति, किन्तु विपक्षः LDF इदानीमपि निर्वाचनविषये स्वस्य निर्णयं न उद्घाटितवान् इति। पश्चिमबंगाल सर्वकारेण सम्पूर्णे राज्ये सर्वेषु मदरसा इत्येतेषु तत्क्षणप्रभावेण वन्दे मातरम् इत्यस्य गानम् अनिवार्यं कृतम्। अयमादेशः मदरसा शिक्षानिदेशालयेन प्रसारितः। अधिसूचनायाः अनुसारम् एषः निर्देशः सर्वकारीय प्रारूप